0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 42. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

नमस्कार आणि मनीषवरून शुभ सकाळ सुद्धा तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शुक्रवार 2 ऑक्टोबर 2026 आणि सर्वात आधी आजचा

विचार सांगते. अहिंसा म्हणजे केवळ हिंसा न करणे नव्हे तर आपल्या विचारांमध्ये शब्दांमध्ये आणि कृतीत माणुसकी जपणे होय. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले. गिनी देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले दिवस होता आजचा. पुणे सेवा सदन सोसायटी रमाबाई रानडे यांनी स्थापना केली तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. कौशल इनामदार संगीतकार व गायक यांचा जन्म आजचाच. आशा पारेख चित्रपट अभिनेत्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. रजत कुमार भारतीय नाटककार लेखक आणि प्रसारक पद्मश्री प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पंडित दिनकर कैकिणी शास्त्रीय गायक यांचाही जन्म आजचाच आहे. गंगाधर सरदार विचारवंत व साहित्यिक पुरोगामी चळवळीचे भाष्यकार यांचाही जन्म आजचाच. लालबहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न यांचाही जन्म आजचाच आहे. देवदास गांधी हिंदुस्थान टाइम्सचे संपादक महात्मा गांधींचे पुत्र यांचाही जन्म आजच्याच दिवशी. मोहनदास करमचंद गांधी भारतीय राष्ट्रपिता महात्मा यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. गुणधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

आजचा दिवस आपल्याला सत्य आणि अहिंसेचे महत्व सांगतो. अहिंसा म्हणजे फक्त कुणाला मारहाण न करणे एवढेच नाही, तर आपल्या शब्दांनी दुसऱ्याला दुखावू नये, आपल्या वर्तनातून कुणाचा अपमान होऊ नये, मनात द्वेष वाढू नये आणि मतभेद असले तरी संवादाचा मार्ग सोडू नये. ही सुद्धा अहिंसेचीच रूपे आहेत. गांधीजींच्या जीवनातून आपल्याला सत्य, साधेपणा आणि आत्मशक्तीची प्रेरणा मिळते. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. माझ्या एका चांगल्या शब्दामुळे आज कुणाच्या चेहऱ्यावर हास्य येऊ शकते. कदाचित एखाद्याला धन्यवाद देणे, एखाद्याची माफी मागणे, वृद्ध व्यक्तीला मदत करणे किंवा गरजू व्यक्तीला आधार देणे ही छोटी कृती असली तरी तिच्यामध्ये मोठी माणुसकी असते. आजचा दिवस एका छोट्या संकल्पाने सुरू करूया. मी माझ्या विचारांमध्ये, शब्दांमध्ये आणि कृतीत शक्य तितकी शांतता, प्रेम आणि माणुसकी जपेन. हे होते आजचे आध्यात्मिक विचार. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केएल विणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज एखाद्या महत्वाच्या कामासाठी उत्साह राहील. संयमाने पुढे गेल्यास काम व्यवस्थित पूर्ण होईल. वृषभ रास, कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी चांगला दिवस. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. मिथुन रास, नवीन कल्पना सुचतील. तुमचे विचार इतरांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कर्क रास, भावनिक विषयांमध्ये शांतता ठेवा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी संवाद महत्वाचा ठरेल. सिंह रास, जबाबदारीची कामे वाढू शकतात. आत्मविश्वासासोबत नम्रताही ठेवा. कन्या रास, नियोजन आणि शिस्त यामुळे कामे व्यवस्थित होतील. आरोग्यासाठी योग्य विश्रांती घ्या. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुध्वनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा. मतभेद असले तरी शांतपणे चर्चा करण्याचा प्रयत्न करा. वृश्चिक रास. एखाद्या महत्वाच्या कामात लक्ष केंद्रित करावे लागेल. घाईचे निर्णय टाळा. धनु रास. नवीन ज्ञान आणि अनुभव मिळण्याची संधी मिळेल. सामाजिक किंवा शैक्षणिक विषयांमध्ये रस वाढू शकतो. मकर रास. कामातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडा. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. कुंभरास. सर्जनशील विचारांना चालना मिळेल. तुमच्या कल्पनांचा सकारात्मक उपयोग करा. आणि शेवटची मीन रास. मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा निसर्गाच्या सहवासात वेळ घालवा. कुटुंबाकडून आधार मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे गांधी जयंती. या गांधी जयंतीनिमित्त एक विशेष प्रोग्राम आपण ऐकतोय आणि हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करत आहे सुकन्या गोजेकर. सुकन्या गोजेकर ही राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीची मराठी विभागातील स्टुडंट आहे, MA पास आउट आहे. आणि हा कार्यक्रम आपण राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटी मराठी विभाग आणि KLE वेणुधोनी 90.4 FM यांच्या MOU अंतर्गत प्रस्तुत करत आहोत. तेव्हा जास्त वेळ घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार, मी सुकन्या गोजेकर गांधी जयंती या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. सत्य, अहिंसा, साधेपणा आणि माणुसकी या मूल्यांची आठवण करून देणारा हा दिवस. महात्मा गांधी म्हणजे केवळ एका व्यक्तीचं नाव नाही, तर हा एक विचार आहे, एक जीवन पद्धती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्यायाविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने उभं राहण्याची एक प्रेरणा आहे. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.

0: त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळाबाई होते. त्यांच्या आईंच्या संस्कारांचा गांधीजींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला. सत्य, प्रामाणिकपणा, संयम आणि धार्मिक सहिष्णुता हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात बालपणापासूनच रुजले. गांधीजींचे बालपण इतर सामान्य मुलांसारखेच होते, पण त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांनी त्यांना सत्याच्या मार्गावर नेले आणि त्यामुळेच पुढे ते संपूर्ण जगाला सत्याचा मार्ग दाखवणारे महान नेते बनले. मित्रांनो, गांधीजींच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचा दक्षिण आफ्रिकेतील प्रवास. वकिलीच्या कामासाठी गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. तेथे भारतीय लोकांवर वर्णभेद आणि अन्याय केला जात असल्याचे त्यांनी पाहिले. स्वतः गांधीजींनाही या अन्यायाचा सामना करावा लागला. रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात वैध तिकीट असूनही केवळ वर्णभेदामुळे त्यांना डब्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेने गांधीजींच्या मनावर खोल परिणाम झाला, पण त्यांनी त्या अन्यायाला हिंसेने उत्तर दिले नाही. त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आणि याच विचारातून पुढे जन्म झाला सत्याग्रहाचा. सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी केलेला आग्रह. अन्यायाविरुद्ध लढायचे, पण त्यासाठी हिंसेचा आधार घ्यायचा नाही. आपल्या विचारांची ताकद आणि सत्याची शक्ती यावर विश्वास ठेवायचा. मित्रांनो, गांधीजी भारतात परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. त्यांनी भारतातील सामान्य माणसांचे जीवन अगदी जवळून पाहिले. शेतकरी, कामगार वर्ग, गरीब आणि वंचित लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. गांधीजींना हे स्पष्टपणे जाणवले की भारताचा स्वातंत्र्य लढा हा केवळ काही नेत्यांचा लढा नसून तो प्रत्येक भारतीयाचा लढा असला पाहिजे. आणि म्हणूनच गांधीजींनी सामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडले. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन अशा अनेक चळवळींमधून त्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. 1930 मधील दांडी यात्रा ही तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक ऐतिहासिक घटना ठरली. ब्रिटिश सरकारने मिठावर कर लावला होता. मीठ ही प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनातील गरज, त्यामुळे गांधीजींनी या अन्यायकारक कायद्याविरोधात आवाज उठवला. साबरमती आश्रमातून गांधीजींनी आपल्या सहकाऱ्यांसह दांडीकडे पायी प्रवास सुरू केला. ही केवळ एक पदयात्रा नव्हती, ही अन्यायाविरुद्धची शांततामयी क्रांती होती. हातात शस्त्र नव्हते, हिंसेचा मार्ग नव्हता, पण सत्याची ताकद होती आणि या ताकदीने ब्रिटिश सत्तेला हादरा दिला. यानंतर 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाले. करेंगे या मरेंगे हा संदेश देत गांधीजींनी भारतीयांना स्वातंत्र्यासाठी अंतिम संघर्ष करण्याचे आवाहन केले. अनेक स्वतंत्र सैनिकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, हजारो लोकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण गांधीजींसाठी स्वातंत्र्याचा अर्थ केवळ ब्रिटिश राजवट संपवणे एवढाच नव्हता. त्यांना असा भारत हवा होता जिथे प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळेल, जिथे जातपात, धर्म, भाषा किंवा आर्थिक परिस्थितीच्या आधारावर माणसांमध्ये भेदभाव केला जाणार नाही, जिथे गरीब माणसालाही न्याय मिळेल, जिथे स्त्री आणि पुरुषांना समान संधी मिळेल, जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कष्टावर आणि प्रामाणिकपणावर जीवन जगेल. गांधीजींनी स्वदेशीचा विचार मांडला, खादीचा स्वीकार केला, ग्रामोद्योगाला प्रोत्साहन दिले, स्वावलंबनावर भर दिला. त्यांना वाटत होते की देशाचा विकास हा केवळ मोठ्या शहरांमधून होणार नाही, तर देशातील प्रत्येक गावचा विकास झाला पाहिजे. गांधीजींच्या विचारांमध्ये स्वच्छतेला देखील मोठे महत्त्व होते. आज आपण स्वच्छ भारताबद्दल बोलतो, पण स्वच्छतेचा संदेश गांधीजींनी अनेक वर्षांपूर्वी दिला होता. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, पण रस्ता, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचीही जबाबदारी आपलीच असते. गांधीजींच्या जयंतीदिनी आपण जर त्यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने आदर द्यायचा असेल, तर आपण स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात केली पाहिजे. आजच्या आधुनिक युगात आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे आलो आहोत. आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, जगातील कोणतीही माहिती काही सेकंदात आपल्यापर्यंत पोचते. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, आपली तंत्रज्ञानातील प्रगती जितकी झाली तितकीच आपल्या विचारांची आणि माणुसकीचीही प्रगती झाली आहे का? आज छोट्याशा कारणावरून भांडणे होतात, मतभेद झाले की आपण एकमेकांशी बोलणे बंद करतो, सोशल मीडियावर अनेकदा अपमानास्पद भाषा वापरली जाते. अशावेळी गांधीजींचा अहिंसेचा विचार आपल्याला खूप काही शिकवतो. अहिंसा म्हणजे फक्त कोणाला मारू नये एवढाच अर्थ नाही. अहिंसा म्हणजे आपल्या शब्दांनीही दुसऱ्याला दुखावू नये, आपल्या कृतीमुळे दुसऱ्यांचे नुकसान होऊ नये, आपल्या मनात द्वेष वाढू नये आणि मतभेद असले तरी संवादाचा मार्ग सोडू नये. गांधीजींच्या जीवनातील आणखी एक महत्वाचा विचार म्हणजे सत्य. आजच्या काळात हा विचार विशेष महत्वाचा आहे, कारण खोटी माहिती, अफवा आणि चुकीच्या बातम्या क्षणात पसरू शकतात. म्हणून कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी ती खरी आहे का याचा विचार करणे ही देखील एक प्रकारची जबाबदारी आहे. गांधीजींनी आपल्याला फक्त स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला नाही, तर एक चांगला माणूस कसा व्हावा हेही शिकवलं. त्यांनी सांगितलं की समाजात बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी. आपल्याला देश स्वच्छ हवा असेल तर आपण स्वतः कचरा टाकता कामा नये. आपल्याला भ्रष्टाचार मुक्त समाज हवा असेल तर आपण स्वतः प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपल्याला समाजात प्रेम आणि शांतता हवी असेल तर आपण स्वतः द्वेष पसरवता कामा नये. आपल्याला समानता हवी असेल तर आपण स्वतः कोणावरही भेदभाव करता कामा नये. हीच गांधीजींच्या विचारांची खरी ताकद आहे. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या जीवनाकडे केवळ इतिहास म्हणून पाहू नये. गांधीजींचे विचार आपल्या रोजच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्य, अहिंसा, स्वच्छता, स्वावलंबन, साधेपणा, माणुसकी हे शब्द केवळ भाषणापुरते मर्यादित राहता कामा नयेत, हे आपल्या कृतीत दिसले पाहिजेत. महात्मा गांधींचे जीवन आपल्याला अनेक महत्वाचे संदेश देते. मोठा बदल घडवण्यासाठी नेहमी मोठ्या शक्तीचीच गरज नसते. एक सत्याचा विचार, एक प्रामाणिक व्यक्ती आणि योग्य मार्गावर चालण्याचे धैर्य इतके पुरेसे असते. गांधीजींनी जगाला दाखवून दिले की अहिंसेच्या मार्गानेही मोठा संघर्ष लढता येतो. आज गांधीजी आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार आजही आपल्याला समाजासाठी मार्गदर्शक आहेत. म्हणून आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ त्यांना अभिवादन करू नये, तर त्यांच्या विचारांपैकी निदान एक विचार आपल्या जीवनात आणण्याचा संकल्प करूया. सत्य बोलूया, प्रामाणिक राहूया, गरजू व्यक्तीला मदतीचा हात देऊया, जात धर्म भाषा या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाचा आदर करूया. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मतभेद असले तरी माणुसकी सोडू नका, कारण शेवटी आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत. आपण वेगवेगळे असलो तरी आपले स्वप्न एकच आहे, एक सुंदर, स्वच्छ, समृद्ध, शांततामय आणि माणुसकीने भरलेला भारत. अशा या राष्ट्रपुरुषाला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. महात्मा गांधींच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम, जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. सुकन्या गोजेकर यांना आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटी मराठी विभाग आणि KL वेणुधोनी 90.4 FM यांच्या MOU अंतर्गत ऐकला. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ
3: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
3: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
2: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
3: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099.
3: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
4: ಶ್ರವಣದಾನ ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಬಾಳಲ್ಲಿ ಹೊಸ ಬೆಳಕು. KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ಬೆಳಗಾವಿ ಹುಟ್ಟಿನಿಂದಲೇ ಕೇಳದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಅವಕಾಶವನ್ನು ತಂದಿದೆ. ಉಚಿತ ಕಾಕ್ಲಿಯರ್ ಇಂಪ್ಲಾಂಟ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಯೋಜನೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ಯೋಜನೆಯಡಿ ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಮೊದಲ ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆ. ಈಗಾಗಲೇ 35 ಹೆಚ್ಚು ಮಕ್ಕಳು ಇದರ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಕೇಳುವ ಶಕ್ತಿ ಕೊರತೆ ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಯಾಗದಿರಲಿ. ನಮ್ಮ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ
5: ನಿಮ್ಮ ಮಗುವು ಕೇಳುವಂತೆ, ಮಾತನಾಡುವಂತೆ ಮತ್ತು ಬೆಳೆಯುವಂತೆ ಮಾಡಲು ಸದಾ ಸಿದ್ಧ. ಅರ್ಹತೆಗಳು: ಮಗುವಿನ ವಯಸ್ಸು 3 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ಇರಬೇಕು, ತೀವ್ರವಾದ ಶ್ರವಣ ದೋಷ ಇರಬೇಕು, ಶ್ರವಣ ಸಾಧನಗಳಿಂದ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನವಾಗದಿದ್ದಾಗ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆಗೆ ಮಗು ದೈಹಿಕವಾಗಿ ಸದೃಢವಾಗಿರಬೇಕು. ಲಾಭಗಳು: ಮಗುವಿಗೆ ಕೇಳುವ ಶಕ್ತಿ ಮರಳಿ ಸಿಗುತ್ತದೆ, ಮಾತು ಮತ್ತು ಭಾಷೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಸುಲಭವಾಗುತ್ತದೆ, ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಮಗು ಮುನ್ನಡೆಯಲು ಸಹಕಾರಿ, ಮಗುವಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ದಾರಿ ತೆರೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶದ ಸದುಪಯೋಗ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ. ಉಚಿತ ತಪಾಸಣೆಗಾಗಿ ಇಂದೇ ನೋಂದಾಯಿಸಿ KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ಬೆಳಗಾವಿ, ENT OPD ಸಂಖ್ಯೆ 16.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: ಸ್ವಲ್ಪ ಮನ್ಯಾಗ ಕಷ್ಟ ಆಗತೈತಿ.
1: ಈದ ವಿಷಯ ಚಿಂತೆ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀಯವ್ವ? ಬೆಳಗಾವಿಗೆ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ? ಅಲ್ಲಿ IVF ಫೆಸಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಐತಿ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಬಂಜೆತನ ಸಮಸ್ಯೆಗೂ ಪರಿಹಾರ ಸಿಗ್ತೈತಿ. ಅಲ್ಲಿ ನಿನ್ ಸಮಸ್ಯೆಗೂ ಪರಿಹಾರ ಸಿಗ್ತೈತಿ ನೋಡುವ.
0: ಹಂಗಂತಿ, ಎಂತ ಚಲೋ ಮಾಹಿತಿ ಹೇಳ್ತಿ. ಹಂಗಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಹೋಗ್ತೇನೆ.
2: KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, ಸ್ಟೇಟ್ ಆಫ್ ದಿ ಆರ್ಟ್ IVF ಫೆಸಿಲಿಟಿಯೊಂದಿಗೆ ರಿಪ್ರೊಡಕ್ಟಿವ್ ಮೆಡಿಸಿನ್, ಕ್ಲಿನಿಕಲ್ ಎಂಬ್ರಿಯಾಲಜಿ, ಎಂಡ್ರಿಯಾಲಜಿ, ಎಂಡೋಸ್ಕೋಪಿಗಳಿಗೆ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ OPD, 3D ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಹಾಗೂ ಹಿಸ್ಟ್ರೋಸ್ಕೋಪಿ, ಈ ಎಲ್ಲಾ ಸೇವೆಗಳ ಜೊತೆಗೆ ನುರಿತ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ KLE IVF ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, OPD ನಂಬರ್ 97, ಶರಾವತಿ, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್, KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಗೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255530 ಮತ್ತು 0831247377, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.
3: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998833.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. स्वरझंकार या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आजच्या स्वरझंकारमध्ये आपण ऐकणार आहोत स्पंदना मेलोडियस या ग्रुपकडून गायलेली गाणी, ज्यामध्ये पहिलं गाणं असेल चंद्र आहे साक्षीला, ज्याला आवाज दिलाय कविता आणि महिला.

केएल वेणुधुनी 90.4 एफएम वरती तुम्ही ट्यूनिंग आहात आणि स्वर झंकार हा कार्यक्रम आपण ऐकतोय. स्पंदना मेलोडियस यांच्या ग्रुप कडून गायलेली गाणी आपण ऐकणार आहोत. यानंतरचं गाणं आहे जीवनात ही घडी अशीच राहू दे आणि गाण्याला आवाज दिले भुजंग यांनी.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

हा होता आजचा स्वर झंकार, ज्यामध्ये आपण स्पंदना मेलोडियस ग्रुप कडून गायलेली गाणी ऐकली. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र बनू थोडी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-4737.
1: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुभूमी 90.4 FM KLE कणसो. दुपारच्या सुंदर वेळेत तुमचं मनापासून स्वागत करते KLE संगीत कट्टामध्ये. मी तुमची आरजे मनीषा आणि तुम्ही ऐकत आहात KLE वेणुभूमी 90.4 FM. आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी आपल्या रोजच्या आयुष्याचा एक सुंदर भाग आहे, आपली म्युझिकची प्लेलिस्ट. आपण प्रत्येक मूडसाठी वेगवेगळी गाणी निवडतो. आनंदी असताना वेगळी गाणी, शांत बसायचं असेल तर वेगळी, आणि प्रवासात तर एकदम एनर्जेटिक प्लेलिस्ट हवीच. चला आज आपल्या मूड आणि म्युझिकच्या या सुंदर कनेक्शनबद्दल गप्पा.

वेलकम बॅक. तुम्ही ट्यून आहात वेणुधोनी 90.4 एफ एमवरती आणि केली संगीत कट्टा हा शो सुरू आहे. जेव्हा आपण खुश असतो तेव्हा आपोआप एखादं एनर्जेटिक गाणं आठवतं. घरात काम करताना, गाडी चालवताना किंवा मित्रांसोबत मस्ती करताना एखादं फेवरेट सॉन्ग सुरू झालं की पाय न कळत ताल धरायला लागतात. म्युझिक आपला आनंद आणखी वाढवतं. म्हणून आज जर तुमचा मूड हॅपी असेल तर व्हॉल्यूम थोडा वाढवा आणि तुमच्या आवडत्या गाण्यांचा मनापासून आनंद घ्या.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

नियली वेणू धोनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि केली संगीत कट्टा हा शो सुरू आहे. मनीषाला तुम्ही ऐकताय. प्रत्येक दिवस हा एनर्जेटिक नसतो, कधी कधी आपल्याला फक्त शांत बसायचं असतं. अशा वेळी सॉफ्ट मेलोडी, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक किंवा एखादं शांत गाणं खूप छान वाटतं. दिवसभराच्या धावपळीनंतर काही मिनिटं शांत संगीत ऐकणं म्हणजे स्वतःला दिलेला छोटासा ब्रेक असतो. चला आता अशा शांत आणि सुंदर सुरांचा अनुभव घेऊया आणि ऐकूया पुढचं गाणं. तुम्ही ट्यून इन रहा केली वेणू धोनी 90.4 एफ एम वरती.

प्रवास आणि गाणी यांचं नातं खूपच खास आहे. लांबचा प्रवास असो किंवा फक्त शहरातला छोटासा ड्राईव्ह, आपल्या फेवरेट सॉन्ग शिवाय मजा थोडी कमीच वाटते. काही गाणी तर एखाद्या स्पेसिफिक जर्नीसोबत कायमचीच जोडली जातात. अनेक वर्षांनी तेच गाणं ऐकलं तरी त्या प्रवासाची पूर्ण आठवण आपल्या डोळ्यासमोर येते. चला आपल्या म्युझिकल जर्नीला पुढे घेऊन जाऊया आणि ऐकूया पुढचं गाणं. तुम्ही ऐकत राहा विणधोनी 90.4 FM KLE कणसू.

केली मणधोनी 90.4 एफ एमवरती तुम्ही ट्यून इन आहात आणि केली संगीत कट्टा हा शो सुरू आहे. मनीषा तुमच्यासोबत. वर्कआउट करताना म्युझिक ऐकणारे श्रोते किती आहे तो हात वर करा पाहो. चला, भरपूर जण आहेत पण त्यावेळी आपण सहसा आपली प्लेलिस्ट ऐकत नाही. जे जिममध्ये असेल किंवा आपण कोणत्या ठिकाणी वर्कआउट करतो तिथे बहुतांश गाणी प्ले केलेली असतात. छान छान त्या तालावरती आपण एक्सरसाइज करत असतो. काही लोक असे असतात जी कानामध्ये हेडफोन लावून एक्सरसाइज करत असतात, पण मला पर्सनली असं वाटतं की तो हेडफोन यूज करून आपल्याला थोडंसं डिस्टर्ब व्हायला होतं. कारण मग ते कोणतं गाणं चालू आहे त्याकडेही आपलं काहीसं लक्ष असतं, आणि जर त्यातल्या त्यात आवडीचं आपलं गाणं असेल तर आपण मग तो बदलण्याचा प्रयत्न करतो. मग फोनकडं जाणं आणि मग फोनवर ते चेक करणं किंवा फोन हातात घेऊन मग ते सेट करणं, यामध्ये आपला थोडा थोडा वेळ जात असतो. तर अशावेळी मला वाटतं जिथं आपण वर्कआउट करतो तिथली गाणी किंवा तिथलीच प्लेलिस्ट आपण ऐकलेली बरी. चला, वर्कआउट करताना म्युझिक ऐकणारे श्रोते हे तर आपल्याला समजून आले. एक एनर्जेटिक सॉन्ग सुरू झालं की एक्सरसाइज करण्याचा उत्साह देखील आपला वाढतो. म्युझिक आपल्याला रिदम देते आणि रुटीन ॲक्टिव्हिटी थोडी मोर एन्जॉयबल बनते. म्हणून तुमची वर्कआउट प्लेलिस्ट तयार आहे का? नसेल तर आजपासून तुमची फेवरेट एनर्जेटिक सॉन्ग्सची प्लेलिस्ट तयार करा आणि ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

गाणी कितीही जुनी झाली तरी आपल्याला ती कधीच जुनी वाटत नाहीत, कारण त्या गाण्यांसोबत आपल्या आठवणी जोडलेल्या असतात. एखादं जुनं गाणं ऐकलं की चाइल्डहूड, कॉलेज डेज, एखादा मित्र किंवा कुटुंबासोबतचा खास प्रवास आठवतो. म्हणून काही गाणी फक्त सॉन्ग्स नसतात तर ती आपल्या आयुष्याची छोटीशी मेमरी असतात. अशीच काही पुढची गाणी मी प्ले करते तुमच्यासाठी. मस्त एन्जॉय करा आणि ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE गणेश.

बघितलीस तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कुठेतरी नक्की असते. काही गाणी प्रेम व्यक्त करतात, काही गाणी एखाद्या खास व्यक्तीची आठवण करून देतात, आणि काही गाणी फक्त ऐकायला सुंदर वाटतात. प्रेम असो किंवा एखादं खास नातं, संगीत त्या भावनांना शब्दांपेक्षा सुंदर पद्धतीने व्यक्त करतं. चला आता प्रेमाच्या सुरांनी वातावरण आणखीन सुंदर करूया आणि ऐकूया पुढची गाणी.

तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कुठेतरी नक्की असते. काही गाणी प्रेम व्यक्त करतात, काही गाणी एखाद्या खास व्यक्तीची आठवण करून देतात आणि काही गाणी फक्त ऐकायला सुंदर वाटतात. प्रेम असो किंवा एखादं खास नातं, संगीत त्या भावनांना शब्दांपेक्षा सुंदर पद्धतीने व्यक्त करतं. चला आता प्रेमाच्या सुरांनी वातावरण आणखीन सुंदर करूया आणि ऐकूया पुढची गाणी.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0831255530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

आता तुमच्यासर एक छोटासा प्रश्न, जर तुम्हाला फक्त 5 गाणी निवडून तुमची परफेक्ट प्लेलिस्ट तयार करायची असेल तर ती कोणती गाणी निवडाल बरं तुम्ही? एक हॅपी सॉन्ग असेल, एक रोमॅन्टिक सॉन्ग आणि एक ओल्ड फेवरेट सॉन्ग, एनर्जेटिक सॉन्ग एक असेल आणि एक शांत मेलोडी, तुमची प्लेलिस्ट कशी असेल हा जहा छोटासा एक्सपेरिमेंट करून बघा आणि तुमची स्वतःची माय फेवरेट 5 प्लेलिस्ट तयार करा आणि मला मेसेज करायला अजिबात विसरू नका की तुमच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही कोणती गाणी घातलेली आहेत. आता मी माझ्या प्लेलिस्टमधली गाणी तुम्हाला ऐकवणार आहे. तुम्ही ट्यून इन रहा KLV अणुथोनी 90.4 FM.

0: ಶ್ರವಣದಾನ ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಬಾಳಲ್ಲಿ ಹೊಸ ಬೆಳಕು. ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ಬೆಳಗಾವಿ ಹುಟ್ಟಿನಿಂದಲೇ ಕೇಳದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಅವಕಾಶವನ್ನು ತಂದಿದೆ. ಉಚಿತ ಕಾಕ್ಲಿಯರ್ ಇಂಪ್ಲಾಂಟ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಯೋಜನೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ಯೋಜನೆಯಡಿ ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಮೊದಲ ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆ. ಈಗಾಗಲೇ 35 ಹೆಚ್ಚು ಮಕ್ಕಳು ಇದರ ಪ್ರಯೋಜನೆ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಕೇಳುವ ಶಕ್ತಿ ಕೊರತೆ ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಯಾಗದಿರಲಿ. ನಮ್ಮ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ ನಿಮ್ಮ ಮಗುವು ಕೇಳುವಂತೆ, ಮಾತನಾಡುವಂತೆ ಮತ್ತು ಬೆಳೆಯುವಂತೆ ಮಾಡಲು ಸದಾ ಸಿದ್ಧ. ಅರ್ಹತೆಗಳು: ಮಗುವಿನ ವಯಸ್ಸು 3 ಕಡಿಮೆ ಇರಬೇಕು, ತೀವ್ರವಾದ ಶ್ರವಣ ದೋಷ ಇರಬೇಕು, ಶ್ರವಣ ಸಾಧನಗಳಿಂದ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನವಾಗದಿದ್ದಾಗ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆಗೆ ಮಗು ದೈಹಿಕವಾಗಿ ಸದೃಢವಾಗಿರಬೇಕು. ಲಾಭಗಳು: ಮಗುವಿಗೆ ಕೇಳುವ ಶಕ್ತಿ ಮರಳಿ ಸಿಗುತ್ತದೆ, ಮಾತು ಮತ್ತು ಭಾಷೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಸುಲಭವಾಗುತ್ತದೆ, ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಮಗು ಮುನ್ನಡೆಯಲು ಸಹಕಾರಿ, ಮಗುವಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ದಾರಿ ತೆರೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶದ ಸದುಪಯೋಗ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ. ಉಚಿತ ತಪಾಸಣೆಗಾಗಿ ಇಂದೇ ನೋಂದಾಯಿಸಿ KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ಬೆಳಗಾವಿ. ENT OPD ಸಂಖ್ಯೆ 16.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

श्रोते हो, आजच्या केएलई संगीत कट्टामध्ये आपण मूड आणि म्युझिकच्या सुंदर नात्याबद्दल गप्पा मारल्या. आपला मूड बदलण्यासाठी कधी कधी मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त एक आवडतं गाणं पुरेसं असतं. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मूडसाठी एक सुंदर गाणं असू द्या आणि प्रत्येक गाण्यासोबत एक सुंदर आठवण तयार होऊ द्या. मी आरजे मनीषा आजच्या सुरेल कार्यक्रमाचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसोबत, नवीन गाण्यांसोबत आणि तुमच्या सुंदर साथीसोबत. तोपर्यंत ऐकत राहा केएलई अणुधुनी 90.4 FM. कारण प्रत्येक मूडची एक स्टोरी असते आणि प्रत्येक स्टोरीला एक सॉन्ग असतोच असतो. उद्या पुन्हा येईनच याच शोमध्ये तुमच्याशी गप्पा मारायला. पण तोपर्यंत तुम्ही ट्यून इन रहा केएलई अणुधुनी 90.4 FM वरती. हॅव अ नाईस टाईम. बाय बाय.

0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASA कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नगर बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक आयव्हीएफ सुविधांसोबत सुसज्ज सेंटर ओपीडी साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष ओपीडी, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, ओपीडी नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे गांधी जयंती. या गांधी जयंतीनिमित्त एक विशेष प्रोग्राम आपण ऐकतोय आणि हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करत आहे सुकन्या गोजेकर. सुकन्या गोजेकर ही राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीची मराठी विभागातील स्टुडंट आहे, MA पासआउट आहे. आणि हा कार्यक्रम आपण राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटी मराठी विभाग आणि KLE वेणुधोनी 90.4 एफ एम यांच्या MOU अंतर्गत प्रस्तुत करत आहोत. तेव्हा जास्त वेळ घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कणसू.
1: नमस्कार, मी सुकन्या गोजेकर गांधी जयंती या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. सत्य, अहिंसा, साधेपणा आणि माणुसकी या मूल्यांची आठवण करून देणारा हा दिवस. महात्मा गांधी म्हणजे केवळ एका व्यक्तीचं नाव नाही, तर हा एक विचार आहे, एक जीवन पद्धती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्यायाविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने उभं राहण्याची एक प्रेरणा आहे. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळाबाई होते. त्यांच्या आईंच्या संस्कारांचा गांधीजींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला. सत्य, प्रामाणिकपणा, संयम आणि धार्मिक सहिष्णुता हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात बालपणापासूनच रुजले. गांधीजींचे बालपण इतर सामान्य मुलांसारखेच होते, पण त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांनी त्यांना सत्याच्या मार्गावर नेले आणि त्यामुळेच पुढे ते संपूर्ण जगाला सत्याचा मार्ग दाखवणारे महान नेते बनले. मित्रांनो, गांधीजींच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचा दक्षिण आफ्रिकेतील प्रवास. वकिलीच्या कामासाठी गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. तेथे भारतीय लोकांवर वर्णभेद आणि अन्याय केला जात असल्याचे त्यांनी पाहिले. स्वतः गांधीजींनाही या अन्यायाचा सामना करावा लागला. रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात वैध तिकीट असूनही केवळ वर्णभेदामुळे त्यांना डब्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेने गांधीजींच्या मनावर खोल परिणाम झाला, पण त्यांनी त्या अन्यायाला हिंसेने उत्तर दिले नाही. त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आणि याच विचारातून पुढे जन्म झाला सत्याग्रहाचा. सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी केलेला आग्रह, अन्यायाविरुद्ध लढायचे पण त्यासाठी हिंसेचा आधार घ्यायचा नाही, आपल्या विचारांची ताकद आणि सत्याची शक्ती यावर विश्वास ठेवायचा. मित्रांनो, गांधीजी भारतात परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. त्यांनी भारतातील सामान्य माणसांचे जीवन अगदी जवळून पाहिले. शेतकरी, कामगार वर्ग, गरीब आणि वंचित लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. गांधीजींना हे स्पष्टपणे जाणवले की भारताचा स्वतंत्र लढा हा केवळ काही नेत्यांचा लढा नसून तो प्रत्येक भारतीयाचा लढा असला पाहिजे. आणि म्हणूनच गांधीजींनी सामान्य माणसाला स्वतंत्र लढ्याशी जोडले. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन अशा अनेक चळवळींमधून त्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. 1930 मधील दांडी यात्रा ही तर भारतीय स्वतंत्र लढ्यातील एक ऐतिहासिक घटना ठरली. ब्रिटिश सरकारने मिठावर कर लावला होता. मीठ ही प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनातील गरज, त्यामुळे गांधीजींनी या अन्यायकारक कायद्याविरोधात आवाज उठवला. साबरमती आश्रमातून गांधीजींनी आपल्या सहकाऱ्यांसह दांडीकडे पायी प्रवास सुरू केला. ही केवळ एक पदयात्रा नव्हती, ही अन्यायाविरुद्धची शांततामयी क्रांती होती. हातात शस्त्र नव्हते, हिंसेचा मार्ग नव्हता, पण सत्याची ताकद होती आणि या ताकदीने ब्रिटिश सत्तेला हादरा दिला. यानंतर 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाले. करेंगे या मरेंगे हा संदेश देत गांधीजींनी भारतीयांना स्वातंत्र्यासाठी अंतिम संघर्ष करण्याचे आवाहन केले. अनेक स्वतंत्र सैनिकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, हजारो लोकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण गांधीजींसाठी स्वातंत्र्याचा अर्थ केवळ ब्रिटिश राजवट संपवणे एवढाच नव्हता. त्यांना असा भारत हवा होता जिथे प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळेल, जिथे जात पात, धर्म, भाषा किंवा आर्थिक परिस्थितीच्या आधारावर माणसांमध्ये भेदभाव केला जाणार नाही, जिथे गरीब माणसालाही न्याय मिळेल, जिथे स्त्री आणि पुरुषांना समान संधी मिळेल, जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कष्टावर आणि प्रामाणिकपणावर जीवन जगेल. गांधीजींनी स्वदेशीचा विचार मांडला, खादीचा स्वीकार केला, ग्रामोद्योग. तितकीच आपल्या विचारांची आणि माणुसकीची ही प्रगती झाली आहे का? आज छोट्याशा कारणावरून भांडणे होतात, मतभेद झाले की आपण एकमेकांशी बोलणे बंद करतो. सोशल मीडियावर अनेकदा अपमानास्पद भाषा वापरली जाते. अशा स्वच्छ हवा असेल तर आपण स्वतः कचरा टाकता कामा नये. आपल्याला भ्रष्टाचारमुक्त समाज हवा असेल तर आपण स्वतः प्रामाणिक राहिलं पाहिजेत. आपल्याला समाजात प्रेम आणि शांतता हवी असेल तर आपण स्वतः द्वेष पसरवता कामा नये. आपल्याला समानता हवी असेल तर आपण स्वतः कोणावरही भेदभाव करता कामा नये. हीच गांधीजींच्या विचारांची खरी ताकद आहे. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या जीवनाकडे केवळ इतिहास म्हणून पाहू नये. गांधीजींचे विचार आपल्या रोजच्या जीवनात उतरवूया. गरजू व्यक्तीला मदतीचा हात देऊया. जात धर्म भाषा या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाचा आदर करूया. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मतभेद असले तरी माणुसकी सोडू नका. कारण शेवटी आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत. आपण वेगवेगळे असलो तरी आपले स्वप्न एकच आहे, एक सुंदर स्वच्छ समृद्ध शांततामय आणि माणुसकीने भरलेला भारत. अशा या राष्ट्रपुरुषाला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. महात्मा गांधींच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. धन्यवाद.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.